0: गरमा निरा चढ़िया.
1: थैंक यू सो मच अपन कॉल कले शेयर कले रहिले. नमस्कार.
0: नमस्कार
1: श्रोता बंधु आपण माने भी कॉल करंतु आमो सहित शेयर करंतु आपणको पसंदीदा गीतटी कोण पसंदीदा माने जो गीतटी आपणको मन को रिलैक्स करि पारे जेतबेले आपणको मन खराब थाए सेमती गोटे गीत आपण मो सहित आज शेयर करंतु. वर्तमान आ गोटे कॉल आसी छि कॉलटी नै जेबा तापर पर गोटे सुंदर गीत अछि आपणको अपेक्षा रे. हेलो
2: मोहन नमस्कार.